सुनि वसुदेव देवी पानी देहांताये यो सूरी करती वशिष्ठा गुरुले यो वाता वंदा भये नारायण

काली जांदा तीरखा लागा बने खावला काकरो चीरेरा अब खाने कांचा यो बने कसा चाय खावला काकरो चीरेरा यो थोत्रो पाटी रुगने मत्रायो की आवला सुदीन फिरेरा।

कसाई ने गरुला पांखी बोई बोई ने कमिलो हम खाने काचायो मने कसाचाई बोई बोई ने कमिलो न दुंदा जान्चा न तरुंदा जान्चा ये साई मने को दामिलो दबिले धुंदाई बंचु रुंदाई रुंदाई ये साई मन को दामिलो एगारा साला एक गारा नाला एक गारा ले ले वो

छत पानी तला जे जे परला परला जे जे परला परला मै सम जेवला दिनी को दे एक मुठी पराल कत बड़ा ल्याय कत